नमस्कार योकार, हाणे खूप खूप स्वागत. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz समृद्ध आकाशवाणी पणजी केंद्राचा FM वेम्बो सेवा. आज वा मंगळवार, भारतीय सर्दी सहचेष्ट शके 1948 म्हणजे तारीख 27 मे 2026. सकाळची 5:55 40 सेकंद जातात. समेस्त आयकुप्यांक योकार देऊन आम्ही आयच्या दिसा जावपी प्रसारित तसेच सक्षेपीत जावपी कार्यावळींक आता आम्ही सुरवात करतात. सुप्रभात.

म्युझिकल यॉर्स 105.4 मेगाहर्ट्स मिळेल असं आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. वेळ झाला 6:05:35 ऐकूया आजचे सजावपी प्रसारित तसेच सशपित कार्यांची रूपरेषा. सवारा जाऊन 10 मिनिटांचेर एकुंगराबाद भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली आणि त्याच्या उपरांत रोखडेच 6:32 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत रेखा देशपांडे हांचे गायन आणि ताणी सादर केल्लो राग भैरगी. दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीन खबरो आम्ही सक्षेपीत करतले 7:05 जाल्यार 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ हाचे अंतर्गत विचार किरण दिन विशेष हे दोन वळी तुमकां आयकूंक मेळटले. 7:25 स्टुडिओंतल्यान कोंकणीन प्रादेशीक खबरो जाल्यार नमस्कार गोवा ही कार्यावळ 8 मेरेन चालूच आसतली. समाचार प्रभात 8 वरांचेर जाल्यार कातारांची कार्यावळ 8:15 तरेकवार लेटस्ट पॉप तशेंच क्लासिकल कातारां आयकुपाक रावात 8:15. 8:40 स्टुडिओंतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो जाल्यार दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो 9 वरांचेर जाल्यार सदाबहार 50s, 60s and 70s ह्या काळातली एवरग्रीन गितां 9:05 आनी 10:05 दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीन खबरो आनी रोखडेच मराठीन गाण्याची कार्यावळ 10:10. 11 वरांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो

दिला अकरा जावन पांच मिनटांचेर कोंकणींतल्यान हिंदुस्थानी स्टायल गितां अकरा जावन पांच मिनटांचेर. बारा जावन पांच मिनटांचेर फोन इन अस्तुरी लायव्ह अस्तरी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तशेंच 233.1 मिटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स म्हणल्यार तो आसा म्हादय चॅनल. आयज 27 मेक 12:05 ते 1 मेरेन मुखेल सोयरी शिक्षिका चंद्रलेखा मिस्त्री विशय शिक्षणाच्या मळार सादर करपी चारुशिला देसाय संपर्क करपा खातीर फोन डायल करात 0832224457 जाल्यार तशेंच 0832224215. एक वरांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीन खबरो कातरांची कार्यावळ 1:05 जाल्यार 1:30 स्टुडियोंतल्यान कोंकणीन मुखेल खबरो. मराठी गाण्यांची कार्यावळ 2 वरांचेर जाल्यार 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्युक बॉक्स 50s, 60s, 80s काळांतली एवग्रीन पश्चिमी संगीताची गितां. 3 वरांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ आयजेस चॉयस दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो 4 वरांचेर जाल्यार 4:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ डान्स हीट. इंग्लिशीन खबरो दिल्ली केंद्रा वयल्यान 5:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ इन टॉप गियर 5:10 जाल्यार 5:35 मराठी गाण्यांची कार्यावळ भावगीत. 5:58 स्टुडियोंतल्यान कोंकणीन मुखेल खबरो 6 वरांचेर दिल्ली केंद्रा वयल्यान हिंदीतल्यान खबरो आमी संक्षेपीत करतले. 6:05 रेनबो सांज हाजेर आसतले वायल्ड लायफ रेस्क्युअर सुचंद देसाय आसतले आमचे बरोबर. टॉपीक आसतलो लिटरिंग इश्यूज आनी इफेक्ट ऑन वायल्ड लायफ. स्टुडियोंतल्यान कोंकणीन प्रादेशीक स्टुडियोंतल्यान कोंकणीन खबरो 6:30 7:05 दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 4 इन चित्ररंजन 7:10 प्रादेशीक खबरो कोंकणींतल्यान 7:20 जाल्यार कातारांची कार्यावळ 8 वरांचेर. सदाबहार 8:30 जाल्यार प्रायोजीक कार्यावळ पिलर्स ऑफ फायर 9 वरांचेर आनी पश्चिमी संगीताची कार्यावळ वॉट्स हॉट 9:30. निमाणे क्षणांक पावता पावता 10 वरांचेर आयकूंक रावत दिल्ली केंद्रा वयल्यान आमी हिंदीतल्यान खबरो संक्षेपीत करतले जाल्यार 10:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम. 11:05 पश्चिमी संगीताची कार्यावळ 11:05 दिल्ली केंद्रा वयल्यान इंग्लिशीन खबरो जाल्यार 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ द फील गूड आर्ज. आशिल्ल्यो आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच संक्षेपीत 105.4 मेगाहर्ट्स हाजेर आयच्यो कार्यावळी तशेंच 6:10 जातात.

माणिक वर्मांचो आशिल्लो आवाज. तुमी आयकतात भक्ती संगताची कार्यावळ पुश्पांजली 105.4 MHz म्हणल्यार आसा आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो वाहिनी. फुडें वचूया, आयकुया गुलशन कुमारांचो आवाज.

0: ऐकूया श्रोत्यांन कोकणीन मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव कौस्तुभ आपटे, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन हांणी काल नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात नो बीजेपी उपक्रमा खाला 12 देशांच्या दूतावास प्रमुखां कडेन संवाद साधलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग हांचे वांगडा 17 विदेश मंत्र्यांच्या द्विपक्षीय संवादाचे सह अध्यक्षपद सांबाळे. एसटी आरक्षणा सयत हेर महत्वाच्या विषयांचेर चर्चा करपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मंगळारा दिल्ली गेले. दिल्ली केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेऊन महत्वाच्या विषयांचेर ते चर्चा करतले. नगरपालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान मडगाव, मुरगांव आणि म्हापशे नगरपालिकेचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सी पी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले. कुंकळी ते बाळी मेरेनच्या रस्त्याच्या जारपदरीकरणा खातीर 1880 कोटी रुपयांचो निधी मंजूर केल्ले खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्यात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदा खातीर करार पद्दतीचेर अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. आणि खेळात, आयपीएल क्रिकेट सर्तीत काल झाल्या पहिल्या क्वालिफायरच्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 92 धावण्यांनी हारून निमण्या फेरीत पाऊल घाले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकली योर्ज नितेश, तुम्ही ऐकले स्टुडिओतल्या कोकणीन मुखेल खबरो 17:33 दहा सेकंद जातात. वेळ झाला असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीचो. हाच्या अंतर्गत ऐकूया रेखा देशपांडे हांचे गायन आणि तांणी सादर केल्लो राग भैरागी.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती. हॅलो डॉक्टर.

0: नमस्कार गोवा ह्या करवेन सगळ्या कृपयांक येवकार. तुम्ही ट्यून इन केला 105.4 MHz म्हणलेली आसा आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. नमस्कार गोवा करवेन सुरवातेक ऐकूया विचार किरण.
1: भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि आदले राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हांचे विचार. जिणे कष्ट आणि संकेष्टा गरजेची असत, कारण ताका लागूनच यशस्वी जिणेचो खरोखरो आस्वाद आमकां घेवंक मेळटा.

0: 27 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच खास अश्यो घटना नोंद करता. स्वातंत्र्य संग्रामातले झुंजार नेते आनी आधुनीक भारताचे निर्माते पंडित जवाहरलाल नेहरू हांचो आयज स्मृतीदीस. तांचो जल्म अलाहाबादांत 14 नोव्हेंबर 1889 हे दिसा जालो. थोर साहित्यीक कविवृत्तीचे रसिकराज, भारताचे भाग्यविधाते, लोकशाहीचे पुरस्कर्ते आनी नवभारताचे शिल्पकार अशी तांची वळख. पुराय विश्वान जांकां शांतीदूत म्हणून गौरव केलो ते पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कवरी ऑफ इंडिया हो तांचो ग्रंथ. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री तशेंच आत्मचरित्र ह्या सारखे ग्रंथ तांणी बरयले. जगाच्या राजकीय क्षितिजार आपल्या कर्तृत्वाचो ठसो तांणी हाडलो. 27 मे 1964 हे दिसा तांणी ह्या जगाचो निरोप घेतलो, म्हणटकच आयज तांचो स्मृतीदीस. आनीकय खुबश्यो घटना घडल्या आयचे हे दिसा. आयचे हे दिसा झार पीटर द ग्रेट हांणी सेंट पीटर्सबर्ग शाराची स्थापना केल्ली 27 मे 1703 वर्सा. तर अलेक्झांडर 3 हांणी रशियाच्या झार पदाची सुत्रां हातांत घेतली तो दीस आयचोच 27 मे 1883. महाराष्ट्र साहित्य परिशदेची स्थापना जाल्ली आयचे दिसा 1906 वर्सा. तर सान फ्रांसिस्को ह्या शारांत प्लेग ह्या रोगाची साथ पसरली तो दीस आयचो 27 मे 1907 वर्सांतलो. 27 मे 1941 हे दिसा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूजवेल्ट हांणी आणीबाणी जाहीर केल्ली. तर F4 फॅन्टम ह्या विमानाचे पयलेच यशस्वी उड्डाण जाले तो दीस आयचो 27 मे 1958. गुलजारीलाल नंदा हांणी भारताचे तात्पुरते पंतप्रधान म्हणून कार्यभार स्विकारलो आयचे दिसा 1964 वर्सा. हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबा कुशा हाका भेट दिवपी बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती थारले तो दीस आयचो 2016 वर्सांतलो. रमाबाई आंबेडकर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्यो घरकान, आयज तांची पुण्यतिथी. त्यागमूर्ती माता अशी तांची वळख. आयज आमी याद काडटा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हांची. आयज तांचो स्मृतीदीस. महाराष्ट्रातले विचारवंत, संस्कृत पंडित आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक अशी तांची वळख. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 27 मे.
1: दिन विशेष.

नमस्कार, गोवा ही कह रहे हो तो मैं के दाता नितेश तो मैं के लिए दिल का रिश्ता है गीत आणि काळजाचे नाते जे असा हे खरेच आमच्या निसर्ग जो असा ताजे बरोबर चलता. आणि आम्ही पळतात निसर्गान ज्या येसांनी पावसाची सुरवात थेंब थेंब उंकळत असा. काही दिसांनी भितर पावसाचे दीस सुरू जातले, हाका लागून तुमची तयारी चालू दवरात. तर असे म्हणतात जीवनात दोन गजाली निश्चित असतात, एक जे असा जल्मांक येता आणि दुसरी गजाल जी असा हे जग सोडून वता. आणि जग कसे सोडून वचप, केन्ना वतलो आणि कशा पद्दतीन वयतलो हे कोणें सांगू नजो. आणि खरेपण असा हे दुःख असा, हे दुःखाची गोष्ट असा. आणि आयच्या दिसा आम्ही हाचेर जाणून घेऊया की मरच्या पहिली आम्ही जीवनात त्यो गजाली करा की काश केल्ले जाल्यार बरे जातले असले हे ना दवरता जीवन पूर्ण मजेन

खुशाल काळेंचा बाप. तर आज 27 मे आणि आज 27 मेच्या निमतान आज आमचो पहिलो प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू हाचे आज तेथे नर्सरी तेका आमी याद करतात. आणि सगळ्यां भारताचो पहिलो प्रायम मिनिस्टर अशें आयज म्हणटात की वर्ल्ड मार्केटींग डे जे बिजनस क्षेत्रांत आसा जे वेवसायीक क्षेत्रांत आसा तांचो आयज दीस. आनी ताच्या भायर चिल्ड्रन अवेरनस एन एड्युकेशन एक्टिविटी चाचा नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरून हांणी हो संघर्श सुरू केल्लो.

0: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा 90 वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरें म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.
1: गांव आणि हांव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हांव
4: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं एका वस्तू बाबडे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. एसटी आरक्षणासयत हेर म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा करपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे मंगळार दिल्ली गेल्यात. दिल्ली केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेवन म्हत्वाच्या विशयांचेर ते चर्चा करतले. एसटी आरक्षणाच्या कार्यवाही खातीर केंद्रा कडल्यान अधिसुचोवणी जारी जावपाची गरज आसा. हाचे खातीर मुखेलमंत्री केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांची भेट घेवपाची शक्यता आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारान 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय केला. हे निमतान राज्यात कार्यवाही जातल्यो. हे विशीं लेगीत चर्चा जातली. भाजपाच्या कोर समितीची बसका मंगळारा जाली. हे बसकेक प्रदेश अध्यक्ष दामू नायक, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत तशेंच हेर वांगडी हाजीर आशिल्ले. हे बसकेंत 12 वर्सां पुराय करपा खातीर एनडीए सरकाराक परबीं दिवपी थाराव संमत जालो. नगरपालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान मडगाव, मुरगाव आणि म्हापशे नगरपालिकेचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. मडगाव पालिकेचेर दक्षिण गोंय अतिरिक्त जिल्होधिकारी श्रीनेत कोठावळे, मुरगाव पालिकेचेर नागरी पुरवण खात्याचे संचालक जयंत तारी आणि अतिरिक्त पंचायत संचालक फियोना कार्दोस हांची म्हापशे पालिकेच्या प्रशासक पदाचेर नेमणूक केल्या. हे विशीचो आदेश जारी जाला. कार्यकाळ सोपिल्ल्यान आतां 11 नगरपालिकांच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात. हाचे पयलीं हेर पालिकांचेर सरकारान प्रशासकाची नेमणूक केल्ली. मंगळारा आनीक 3 पालिकांचेर प्रशासकाची नेमणूक केल्या. वेंचणुको जावन नवे पालिका मंडळ येईमेरेन पालिकांचेर प्रशासक आसतले. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. ह्या सुवाळ्यात मारियो मिरांडा हांचे कार्टूनाचे प्रदर्शन भरतले. तशेंच कार्यावळीत मारियो मिरांडा हांच्या खासा स्टॅम्प कवराचे अनावरण जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हे विशीं म्हायती दितना सांगले.
5: 40व्या स्टेटहूड डेच्या निमित्तान आमकां मानाजी व्हायस प्रेसिडेंट सीपी राधाकृष्णनजी हे गोंयांत स्टेटहूडच्या कार्यक्रमांत येतात. आमचे हॉनरेबल गव्हर्नर ऑफ गोवा हेय बी त्या कार्यक्रमाक हजर आसतले. कला अकादमी 10:30 वरांचेर आमी स्टेटहूड डेचे फंक्शन हे सेलेब्रेट करता.
4: कुंकळी ते बाळी मेरेनच्या रस्त्याच्या चौपदरीकरणा खातीर 1880 कोटी रुपयांचो निधी मंजूर करपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय रस्ते आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्यात. हे विशीं उलयतना तांणी सांगले.
5: 1880 कोटी रुपया फॉर द आमकां कुंकळे बायपास, कुंकळे टू बाळी ह्या बायपासा खातीर सँक्शन जालां. ताचें कामूय बी रोखडेंच खूब बेगीन जातलें. 6th लेन नॅशनल हायवे तो आमी कन्स्ट्रक्ट करता. ऑलरेडी कंजेस्टेड एरिया कुंकळे टू बाळी हाज्या पर्यंत आसा आनी पळयता की सगळो बायपास कंप्लीट जालेलो, तितकोच रोड उरलेलो.
4: डिजिटल इंडिया कॅम्पेनाक 12 वर्सां पुराय जाता आसतना गोंयचे उद्देजक रघु शेटे हांणी आकाशवाणी कडेन उलयतना आपलें मत उक्तायलां.

गीता जीवन ह्या आमी पळोवया ह्या आयच्या कार्यावळीन. नमस्कार गोंयकार, तुमी आयकतात, आयकुया फुडलें गीत. गौतमी हेदे बांबोलकरांच्या बरोबर रोखडेच ही माहिती घेऊया.

आयज आमी जाणा की सगळ्यांक खंय नाल्यार खंय बेगीन पावपाक जाय ह्या विचारांत गाडी चलोवप वाहन जें आसा चलयतात. मात एक लक्षांत घेवपाक जाय की जण एकलो जेन्ना भायर सरता ताजी घरांत लोक ताचो वाट पळयतात. हाका लागून गाडी बायक आसूं या कार सुशिक्षीत चलयात. बायक चलयता आसतना हॅल्मेट जें आसा घातल्या शिवाय बायक या स्कूटर चालू मारूं नाका. हॅल्मेट घाला कित्याक तुमची सुरक्षा म्हत्वाची. ताच्या भायर स्पीड लिमीट जी आसा हाजेर लक्ष दियात. ह्या दिसाचे पावसाचे दीस तर स्पीड जी आसा ही तुमच्या नियंत्रणान चलयात. ताच्या भायर कार जेन्ना चलयतात तेन्ना स्पीड आनी सीट बेल्ट नक्कीच घाला. गाडी या वाहन चलयता आसतना एक जें आसा आमी सदांच आमची नजर जी आसा रस्त्याचेर आसपाक जाय. आनी फक्त स्वताची सुरक्षा न्हय तर जे रस्त्यार लोक आसतात तांची सुरक्षाची काळजी आमी घेवपाक जाय. तर सुशिक्षीत चलयात आनी लक्ष दियात की तुमी जेन्ना भायर सरता तुमच्या खातीर तुमचे खास लोक तुमच्या खातीर घरा कडेन तुमची वाट पळयता. नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही आयकतात 105.4 MHz म्हणल्यार ह्या आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. तर ऐकूया फुडलें गीत अक्षय नायक हांचो आवाज.

अक्ष नायक हंशाशिलें की तनियास गीता बरोबर वेळ जाल्लो आसा. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन ह्या खिणांक तुमचे कडल्यान निरोप घेता. असोच मोगाचो नमस्कार गोवा ही कार्यावळ आयकत रावचे. 105.4 MHz म्हणल्यार आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल.

0: अमेरिकेक पावशी लोना हांच्याशिले हे कातार तुम्ही ट्युनिंग केला 105.4 मेगा हर्ट्स म्हणलेले आसा आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो चॅनल आयकूंक रावात 8:40 स्टुडिओंतल्यान कोंकणीन राष्ट्रखबरो
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर

0: नव्या वेपार आनी गुंतवणुकेक संदी दितात अशें सांगलें. वेपार आनी गुंतवणूक संबंद वाडोवपाक सीईपीए मुखेल खाम म्हणून काम करता अशें तांणी सांगलें. विविधताय ही भारत आनी कॅनडा हांच्या मदल्या संबंदांची व्याख्या करता अशें तांणी मुखार सांगलें. भारतीय अर्थवेवस्थेंतल्यान गतीशीलतेचेर भर दितना मंत्री गोयल हांणी फुडले 3 दशक भारत संवसारांतली सगळ्यांत नेटान वाडपी व्हड अर्थवेवस्था म्हणून तिगून उरतली अशें मुखार सांगलें. काल सांजे वेळार नवी दिल्लींत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑस्ट्रेलियाच्यो विदेश वेव्हार मंत्री पॅनी वॉंग हांचे वांगडा 17व्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या द्विपक्षीय संवादाचें सह अध्यक्षपण सांबाळें. भारत पॅसिफीक अस्तंत आशियांतली परिस्थिती आनी हेर प्रादेशीक जागतीक आनी बहुपक्षीय प्रस्नांचेर तांणी विचारांचो आदान प्रदान केलो अशें डॉ जयशंकर हांणी सांगलें. तशेंच दोनूय राष्ट्रांमदल्या व्यापक रणनिती भागीदारीच्या स्थिर प्रगतीचोय तांणी नियाळ घेतलो. अणु उर्जा तयार करपा खातीर युरेनियम पुरवत सयत उर्जा क्षेत्रांत सहकार वाडत आसा अशें तांणी सांगलें. घुसखोरी आनी हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानांक फुडो करपा खातीर केंद्रान उच्च पांवड्यावेली समिती स्थापन केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी हे समितीचें अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावलकर करतले अशें सांगलें. जनगणना आयुक्ता वांगडा आदले आयएएस अधिकारी दुर्गाशंकर मिश्रा, आदले आयपीएस अधिकारी बालाजी श्रीवास्तव आनी अर्थशास्त्रज्ञ शमिका रवी हांचे वांगडा समितीचे वांगडी म्हणून नेमणूक केल्या. गृह मंत्रालयातले संयुक्त सचीव समितीन वांगडी सचीव म्हणून काम करतले. मंत्री शाह हांणी घुसखोरी आनी हेर कारणांक लागून लोकसंख्येत बदल जावपाक लागल्यात जे खंयच्याय राष्ट्राच्या वर्तमान आनी फुडाराक खूप म्हत्वाचे आव्हानां आसात अशें सांगलें. भारत आनी रोमानिया हांचे कडेन काल नवी दिल्लीत संरक्षण सहकार्याच्या संयुक्त समितीची दुसरी बसका जावन द्विपक्षीय संरक्षण संबंद घटमूट केल्यात. हे बसकेन संरक्षण सहकार्याचो नियाळ घेतलो आनी मुखेल वाठारांनी सहकार्याचो विस्तार करपाच्या मार्गाचेर चर्चा जाली. सायबर संरक्षण, लष्करी वैजकी सहकार, संयुक्त प्रशिक्षण, क्षमता निर्माण आनी संरक्षण उद्देगीक सहकार्याचो आस्पाव आशिल्ली द्विपक्षीय संरक्षण सहकार येवजणेक दोनूय वटांनी मान्यताय दिली. संरक्षण मंत्रालयातले संयुक्त सचीव आनी रोमेनियाच्या संरक्षण धोरण, नियोजन आनी आंतरराष्ट्रीय संबंद खात्यांतले उपमुखेलमंत्र्यांनी हे बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: नवी दिल्लीत आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि आदले प्रधानमंत्री एचडी देवेगौडा हांच्या हस्तुकी अपमानन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी बरयला. यावेळार उलयताना उपराष्ट्रपती नायडू हांनी सांगला की दर एकल्यान खास करून राजकारणात नव्यान येवपी लोकांनी हे पुस्तक वाचूंक जाय. तसेच यावेळार उलयताना मंत्री शिवराज सिंग चौहान,
2: ये वो ऐतिहासिक दिन है जब श्रीमान नरेंद्र मोदी जी ने पहली बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण की थी. मैं भी उनको बधाई देता हूं और आप सब भी उनका अभिनंदन करें. लेकिन मेरा और उनका साथ 35 साल पुराना है और इन 35 सालों में मैंने उनको हर क्षण देश के लिए जीते हुए देखा है. उनका हर कदम देश की प्रगति और विकास के लिए उठा है. मैंने उनके दिल को जनता के लिए धड़कते हुए देखा है.
0: नवी दिल्लीत अनुसूचित जाती कल्याण येवजण्यांची अंमलबजावणी करपा खातीर समाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांणी पीएम अजय पोर्टल आनी अजय मोबायल एप सुरू केला. कागदाचेर आदारिल्ल्या कार्यप्रवाहांतल्यान आनी प्रक्रियांतल्यान पुरायपणान डिजिटल कार्यप्रवाहा कडेन संक्रमण करपाचो हेतू आशिल्ल्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय येवजणेची अंमलबजावणी सुनिश्चित करता अशें समाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालयान सांगलां. सर्वेक्षण आनी शेतकी पावण्यार गांव उदरगत येवजण्यो तयार करून कागदाचेर आदारीत कार्यप्रवाहांतल्यान डिजिटल पावण्यार संक्रमण करपा खातीर पीएम अजय मोबायल एप एक एकत्रीत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून तयार केला.

सदाबहार ही गाण्यांची करे हो तुम्ही ऐकतात. ऐकूया किशोर कुमार हांचो आवाज फुडले खेळा. अनुरोध ह्या फिल्मातले लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्लें.

सदाबहार या गाण्याचे कार्यक्रम ऐकूया. फुल्लेंगी ते लोफर या फिल्मात लता मंगेशकर हांचा आवाज, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीत बद्द केल्ले आनी आनंद बक्षी हांणी बरयल्ले.

0: सदाबहार ही गाण्याची खरं हो तुम्ही ऐकत आता. वेळ झाला असा 9:29. घेऊया एक लहानसव विसव आणि अशीच ऐकूया सुंदरशी गीता.
1: आमचा भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
2: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड उरपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
3: मेरा एक जिद्दी पड़ोसी है, पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं, पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल जीरो आ सकता है. मैंने कहा बेटा नाम ही है PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. फिर एक एक करके सबका बिजली बिल जीरो आने लगा, तब बोला अब लगवा ही लेता हूँ. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
0: विसव उपरांत परतून एकदा येवकार. तुम्ही ट्युन इन केला 105.4 MHz म्हणल्यार ही आसा आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल. 9:31:10 जातात. सदाबहार ही गाण्याची कार्यावळ तुम्ही ऐकतात. उजव्या फुडें ऐकूया फुडल्या खेळांत लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो जोड आवाज. रॉकी ह्या फिल्मातले RD बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले, आनंद बक्षी हांणी बरयल्लें.

फकीराय फिल्मातले मोहम्मद रफी यांचा आवाज रवींद्र जैन आणि संगीतबद्ध केले आणि रवींद्र जैन हाणी बरयल्लें.

तो आवाज प्यासा सावन्य फिल्म लक्ष्मीकांत प्यारेलाल हाणी संगीतबद्ध केले आणि संतोष आनंद हाणी बरेले।

एक फूल दो माली है फिल्मतले मोहम्मद रफी ने आशा भोसले हमसे आवाज रवि हनी बरेले संगीत बद्ध केले आणि प्रेम धवन हनी बरेले ऐकूया निमाणे गीत आनंद या फिल्मातले मुकेश हमसा आवाज कहीं दूर.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

विजल्लाय मराठी गाण्यांचा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहोत 105.4 MHz म्हणजे आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो वाहिनी. सुरुवातीला ऐकूया तुला पहावे.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेल, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता.

मराठी गाण्याच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया शेवटचे दोन गाणं, नट सम्राट या चित्रपटातून मिथुनी लोचने आणि जावेद अली, हा गायक हुर हुर हे.

0: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान। दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान।

सुगम संगीताच्या कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकले उल्हास भुयाव हांच्या आवाजान हे गीत. ऐकुभ्यांनो तुम्ही ऐकता 105.4 मेघाहर्ट्झांचेर FM रेनबोच्यो कार्यावळी. 12:05 ऐकात लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ खास बायलां खातीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलाचेर आणि FM रेनबो गोवा या चॅनलाचेर. लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ मुखेल सोयरी शिक्षिका चंद्र रेखा मेस्त्री. विषय जावन आसा शिक्षणाच्या मळार. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन नंबर 08322224457 आणि 08322421285.

सुगम संगीताच्या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले हरिहरण आणि मृण्मयी यांच्या आवाजान हे गीत. दीप कारापूरकर हांची रचना आणि अशोक पत्की हांनी बद्ध केले संगीत. ऐकूया फुडले गीत साईश देशपांडे हांच्या आवाजान.

12 वाजून 5 मिनटांचेर आयकात लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ खास बायलां खातीर 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर आनी 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो गोवा ह्या चॅनलाचेर लायव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ 12 वाजून 5 मिनटांचेर मुखेल सोयरी शिक्षिका चंद्ररेखा मेस्त्री विषय जावन आसा शिक्षणाच्या मळार सादर करतात चारुशिला देसाय संपर्क करपा खातीर फोन नंबर 0832-222-4457 आनी 0832-242-1285

सुगम संगीताच्या कार्यावळीन आता ऐकूया गौतमी हेडे हांच्या आवाजान फुडले गीत आणि ॲडव्होकेट ऋषिकेश कदम हांची रचना.

सुगम संगीताच्या कार्यावळीत आता ऐकूया साधना सरगम हांचा आवाज, प्रजय पवार हांची रचना आणि अशोक पत्की यांनी बद्ध केलेले संगीत.

0: FM बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आणि 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. भयणीनो आणि म्हज्या सगळ्या आयकप्यांक परतून एकदा मायमोगाचो येवकार. आमच्या स्टुडिओत आसात आयच्यो आमच्यो मुखेल सोयरी, शिक्षिका चंद्रलेखा दामोदर मेस्त्री. शिक्षणाच्या मळार तांच्या कडेन आमी सादिल्लो हो संवाद. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. टिचर नमस्कार, आमच्या स्टुडिओत तुमकां येवकार.
1: नमस्कार, हांव आकाशवाणी पणजी केंद्राचे धन्यवाद म्हणटा आनी बाय चारुशिला हांचोय बी, कारण ह्या माध्यमांतल्यान हांव तुमच्या मेरेन पावपाक शकतले. धन्यवाद.
0: टिचर, तुमची थोड्या भितर वळख हांव आमच्या आयकप्यांक करून दिता. माशे काणकोणच्या SS आंगले हायर सेकेंडरी स्कुलांत तुमी शिकयतात. अनेक वर्कशॉप्स SCERT कंडक्ट केल्ले. सर्व विज्ञान परिषद, विद्या भारती, श्री सदानंद जामावलीकर शिक्षण अभियान अशा अनेक वर्कशॉपां तुम्ही अटेंड केल्यात. स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड टू मेथोडॉलॉजिकल आणि पॅडागॉगिकल प्रॅक्टिसीस सर्व शिक्षा अभियानाचे हे, तसेच स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड टू मेथोडॉलॉजिकल ऑर्गनायज बाय माध्यमिक शिक्षा अभियान अशा अनेक शिक्षणिक संस्थांनी आयोजित केल्ल्या हातूंत वर्कशॉपांनी तुम्ही रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही वावुरल्यात. अनेक राष्ट्रीय पुरस्कार तुमकां फावो जाल्यात. गोंय सरकाराचो राज्य शिक्षक पुरस्कार, तशेंच माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते तुमकां राष्ट्रीय पुरस्कार फावो जाला. टिचर, तुमची थोड्या भितर ही हांवें वळख करून दिल्या. कार्यक्रमांत आकाशवाणी परिवार आणि माझे सगळे ऐकुपी तुमकां मायेमोगाचा येवकार दिता. टिचर, माझा पहिलो प्रश्न असता, तुम्ही ह्या शिक्षणाच्या मळार कशी पावली?
1: माझो पप्पा लक्ष्मण पाटील हे प्रायमरी शिक्षक आणि ते जेव्हा शिकयताले आणि आम्ही 5 भयणी, सो ते वेगवेगळ्या कॉम्पिटिशना खातीर आपल्या स्टुडंटांची तयारी करून घेऊन त्या स्टुडंटांक घेऊन आमच्या घरा येताले. आणि ती भुरगी खूप खेडेगावातले आशिल्ले कारणान त्यांना येवप वचप शक्य नाशिल्ले. सो आमचे पप्पा त्या भुरग्यांक 1-2-3 दीस सुद्धा आमगेर दवरून त्यांची तयारी करून घेताली. सो त्यांनाच्यान म्हज्या पप्पाक पळोवन हांवें ठरयले की म्हाका टिचर जावपाक जाय. आणि हे हांवें सामके ल्हान असताना, म्हणजे 1-2 असताना त्यांना ठरयले की म्हाका टिचरच जावपाक जाय म्हणून. सो पप्पा हे म्हजे आदरस्थान आणि एक मोटिवेशन, तांकां लागूनच हांव टिचर झाले.
0: टिचर, खूप खूप ऐकून बरे दिसले की तुम्ही जे तुमच्या पप्पा भुरग्यांक घरा हाडटाले, शिकयताले, ते पळोवन तुमकां ह्या मळार येवचे कशे दिसले? सो गुरुकूल पद्धती म्हणजे कितें हे तुम्ही, तुमकां पळोवपाचे भाग्य मेळ्ळे. आणि टिचर, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी दादल्या फाटल्यान एक बायल असता. तुम्ही जेन्ना म्हणले की तुमच्या तुमचो पप्पा भुरग्यांक घरा हाडटालो, त्यांना तुमच्या आवयचोय खूप तातून वाटो असतालो न्ही, कारण घर चलयता ती घरातली अस्तुरी. सो अशा ह्या वातावरणान तुम्ही वाढली. आणि टिचर, आपणे येवजिला ते जावपाकूय एक भाग्य लागता न्ही. सो तुम्ही एक आज यशस्वी टिचर असा. म्हाका सांगात, तुमचो विषय बायोलॉजी, ह्या विषयाकडे तुम्ही कशी पावली?
1: म्हजी जी आजी, मम्मीची आई आशिल्ली, तांची खूप काजू बागायतदार आशिल्ली. सो ज्या मे म्हयन्यान हांव थंय वतालें, 1-1.5 महिनो हांव तिच्याच बरोबर आसतालें. आनी ती खूब, तेन्ना ती चड शिकूनाशिल्ली, पूण इतलें ज्ञान तांकां आशिल्लें की सगळ्या झाडांची वळख. आनी ती कितें करताली, 1.5 महिनो जें हांव रावतालीं तेन्ना त्या झाडाचीं नांवां सांगप, तांचे

एफ एम रेनबोच्या वितरा उणेतणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या माझे चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. तुम्ही थोडासा रेडिओ उसरा लायला असत जाल्यार आमच्या स्टुडिओत असात. राष्ट्रीय पुरस्कार फावो जाल्ल्यो शिक्षिका चंद्रलेखा दामोदर मेस्त्री आणि शिक्षणाच्या मळार ह्या विषयाचेर तांच्या लागीं साधिल्लो संवाद तुमच्या सांगातान आसा. हांव चारुशिला उलयता उलयता जेन्ना हें पद चालू केल्लें तेन्ना एक फोन वाजलो पूण डिस्कनेक्ट जालो. जाणी कोणें फोन आमकां केल्लो तांणी परत आमच्यांनी फोन आमकां फोन करूं येता. टिचर सो हें पद घालच्या पयलीं हांवें त्या प्रसंगा विशीं सांगिल्लें. आयपेनू हांवें एक बातमी एक मिनीट टिचर फोन आयला घेता.

0: आयपेनो हे पद चालू आसतना आमकां जो फोन आयलो तो फोन सायली भादवणकर महाराष्ट्रा सावन खंयच्या खंयचो वाठार तो म्हाका कळूंक ना. टिचर त्यो म्हणटात की आतां सद्या ए आय खूब प्रचलित आसा, सो शिक्षणाच्या मळार ह्या ए आयचो कसो उपयोग जाता?
1: सायली, विशिंग यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. तुझो प्रश्न कळ्ळो म्हाका. ए आय जेन्ना आमी म्हणटात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आनी इतलो बोवाळ ताजो चालू आसा, म्हाका दिसता भुरग्यांनी ताजो उपयोग अवश्य करचो. पूण चड गरजे भायर जेन्ना भुरगो ए आय म्हणटा तेन्ना स्वता विचार करपाची क्षमता म्हाका दिसता की ती

0: घालून बसतलो यूज करपाना. सो ए आय म्हणटा तेन्ना जाय तितलेंच यूज करचें, पूण भुरग्यांनी आपली जी इमॅजिनेशन आसा, आपले जे टॅलंट आसा ते पयली यूज करचे, आनी ए आय एक सप्लिमेंट म्हणून यूज केल्यारच बरें जातलें.
1: सो कॉला खातीर सायली बाय धन्यवाद. टिचर, तुमी सांगलें न्ही की गरजे पुरतेंच आपणें घेवचें, म्हणजे आतां पळया तुमी

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर

कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

मग ऐकू बेनो, तुम्ही ऐकता FM रेनबो गोवा, कार्यावळी 105.4 मेघाहर्ट्झांचेर. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत आस्वाद घ्यात कातारांच्या कार्यावळीचो. एक वर जाऊन 30 मिनिटांचेर, 2 वरां जाऊन 30 मिनिटांचेर ऐकात कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. 2 वरांचेर मराठी गीते, 2 वरां जाऊन 30 मिनिटांचेर आणि 32 मिनिटांचेर ऐका ज्यूक बॉक्स. आरजेस 24:03, 4 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. 4 वरां जाऊन 5 मिनिटांचेर डान्स हिट्स. 5 वरां जाऊन 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो इन टॉप गियर. 5 वरां जाऊन 10 मिनिटांचेर.

पाचवरा जाऊन 30 मिनटांचेर कार्यावळींची रुपरेषा मराठी गीते 5:35 कोंकणीतल्यान मुखेल खबरो 5:58 सवराचेर हिंदीतल्यान खबरो रेनबो सांज 5:05 10:00 कोंकणीतल्यान खबरो 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो फोन इन चित्ररंजन सांच्या 7:10 कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो 7:20 8:00 कातारांची कार्यावळ सदाबहार 8:30 9:00 पिलर ऑफ फायर वॉट्स हॉट 9:30 हिंदीतल्यान खबरो 10:00 5:00 फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम इंग्लिशीतल्यान खबरो 11:05 11:10 द फील गुड आवर एफ एम रेनबो चॅनलाचेर तुमचो आमचो सांगात सोंपता मध्यानराच्या 12:05 ह्या आशिल्ल्यो एफ एम रेनबो चॅनलावेल्यो तरेकवाळ अश्यो कार्यावळी.

आता जाणा जाऊन घेऊया महादेवी चॅनलावेल्या कार्यावळींची रूपरेषा. एक वर जाऊन 30 मिनिटांचेर मराठीतल्यान खबरो, एक वर जाऊन 40 मिनिटांचेर कार्यावळींची रूपरेषा आणि उपरांत सदाफुली. मिड डे न्यूज इन इंग्लिश दनपारा 2 वरांचेर.

दोपहर समाचार 2 वरां जाऊन 15 मिनटांचेर, चित्रसंगीत 2 वरां जाऊन 30 मिनटांचेर, 3 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, 3 वरां जाऊन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो, 3 वरां जाऊन 10 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो. सांच्या 5 वरां जाऊन 30 मिनटांचेर मराठी युववाणी, 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, रोजगार म्हायती 6 वरां जाऊन 10 मिनटांचेर, शब्दुली 6 वरां जाऊन 15 मिनटांचेर, 6 वरां जाऊन 35 मिनटांचेर कातारांची कार्यावळ, 7 वरांचेर तिन्ही सांजा, 7 वरां जाऊन 20 मिनटांचेर कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो, 7:30 वरांचेर चावडेर मराठीतल्यान खबरो, 8 वरां जाऊन 5 मिनटांचेर तशेंच गीत गजल 8 वरां जाऊन 15 मिनटांचेर, 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर हिंदी कार्यक्रम, 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर गीत गजल, 8 वरां जाऊन 45 मिनटांचेर समाचार संध्या.

0: बेटा मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो। मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है। मतलब सोलर पैनल की। मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न पीएसयू जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी, जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
4: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा, तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे।
3: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।

0: आयकू बेनो, 1 वाजून 30 मिनटां जाली आसा. आतां आयकुया कोंकणींतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओंतल्यान.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. एसटी आरक्षणासयत हेर म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा करपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे काल दिल्लीत गेल्यात. ते दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेवन म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा करतले. नगरपालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान सरकारान मडगांव, मुरगांव आनी म्हापशे नगरपालिकेचेर प्रशासकांची नेमणूक केल्या. मडगांव पालिकेचेर दक्षिण गोंयचे अतिरिक्त जिल्होधिकारी श्रीनेत कोठावळे, मुरगांव पालिकेचे नागरी पुरवण खात्याचे संचालक जयंत तारी आणि अतिरिक्त पंचायत संचालक फियोना कार्दोज हांची म्हापशे पालिकेच्या प्रशासक पदाचेर नेमणूक केल्या. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि

च्या तमाम लोकांक, खास करून मुसलमान भाव भयणांक ईद उल जुहाची परबी आनी शुभकामना भेटयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांतल्या वाडट्या तापमानाचे फाटभुंयेर नागरिकांक जतनाय घेवपा खातीर उलो मारला. प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांच्या आंगातल्या उदकाची पातळी तिगोवन दवरपाक तशेंच घरा भायर सरतना वांगडा उदक सांबाळपाचोय सल्लो दिला. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी तांचे कॅनेडियन समपदस्थ मनिंदर सिद्धू हांचे वांगडा कॅनडा भारत गुंतवणूक गोलमेज परिशदेंत जोड अध्यक्षपद सांबाळ्ळें. केंद्रीय अन्वेषण ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात आनीक दोगा गुन्यांवकारांक अटक केल्यात. हे आदी संस्थेन संबंधित प्रकरणात 13 आरोपींक अटक केल्ली आसा. भारतांत आतामेरेन इबोला विशाणू वरवीं दुयेंसाची एकूय केस नोंद जावंक ना अशी माहिती केंद्र सरकारान दिल्या. खेळांत आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीन काल राती जाल्ल्या पहिल्या क्वॉलिफायरच्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान गुजरात टायटन्स पंगडाचेर 92 धावण्यांनी जैत जोडला. आयज दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स पंगडां मदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. आनी ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदाखातीर करारी पद्दतीचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर तसोच कोंकणी भाशेचे गिन्यान आशिल्लो आसूंक जाय, तशेंच ताची पिराय 21 ते 50 वर्सां मजगतची आसची. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

नमस्कार श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेले आहेत. आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम 105.4 मेघाहर्ट्स FM रेनबो गोवा या चॅनलावर. या कार्यक्रमाची सुरुवात करताना आता ऐकूया कधी तू हे गाणं, मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गाणं ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात, अविनाश आणि विश्वजीत यांचं संगीत आणि श्रीरंग गोडबोले यांचं गीत.

नुकतंच आपण ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गाणं. कवी आणि रचना चंद्रशेखर सानेकर आणि संगीत विजय मोरे यांचं. आता ऐकूया पुढचं गाणं.

श्रोते हो, दुपारचे 2:15 झालेली आहेत. आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमात नुकतंच आपण ऐकलं अपराध ह्या चित्रपटातील हे गाणं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात, एन दत्ता यांचं संगीत आणि मधुसूदन कालेकर यांची रचना. आता ऐकूया पुढचं गाणं.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पुढचं भावगीत सुवर्ण माटेगावकर आणि गुरुप्रसाद कपडी ह्यांच्या आवाजात आणि अशोक पत्की यांचं संगीत.

श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलं आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं हे नाट्यगीत. वीर सावरकर यांची रचना आणि वझेबुवा यांचं संगीत. या गाण्याबरोबरच मराठी गाण्यांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. दोन वाजून 30 मिनिटं झाली असा. आता ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्या.

मेरेन सगळ्या कलाकारांनी त्याची नोंद घेवची अशें कला अकादमीन कळीत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांतल्या वाडट्या तापमानाचे फाटभुंयेर नागरिकांक जतनाय घेवपा खातीर उलो मारला. प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांच्या आंगांतल्या उदकाची पातळी तिगोवन दवरपाक तशेंच घरा भायर सरतना वांगडा उदक सांबाळपाचोय सल्लो दिला. केंद्रीय अन्वेषण ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात आनीक दोगा गुन्यांवकारांक अटक केल्यात. हे आदीं संस्थेन संबंधीत प्रकरणात 13 आरोपींक अटक केल्या. केंद्रीय बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान 2026 वर्सा खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा खातीर नामांकनां मागयल्यांत. अतुलनीय कामगिरी करपी देशांतल्या भुरग्यांचो भोवमान करपा खातीर हे पुरस्कार सुरू केल्यात. आनी खेळांत आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत काल राती जाल्ल्या पहिल्या क्वॉलिफायरच्या खेळांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान गुजरात टायटन्स पंगडाचेर 92 धांवड्यांनी जैत जोडले. आयज दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स पंगडामदीं सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या वड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा, त्यावूय बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना।
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाइपलाइनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।

नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. एसटी आरक्षणासयत हेर म्हत्वाच्या विषयांचेर चर्चा करपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे काल नवी दिल्लीत गेल्यात. नवी दिल्लींत ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवन म्हत्वाच्या विषयांचेर चर्चा करतले. नगरपालिका मंडळाचो कार्यकाळ सोपिल्ल्यान मडगांव, मुरगांव आणि म्हापशे नगरपालिकेचेर प्रशासकांची नेमणूक केल्या. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आणि गोयच्या तमाम लोकांक, खास करून मुसलमान भाव भयणांक ईद उल जुहाची परबी भेटयल्या. गोयच्या कला अकादमीन घेतिल्ल्या मराठी अ आणि ब गट नाट्य सर्त, राज्य पावण्यावेले कला प्रदर्शन, तशेंच शालेय उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन एकांकी सर्तीतल्या जैतिवंतांचो 29 मे दिसा जावपा आशिल्लो इनामा वाटप सुवाळो काय कारणांक लागून स्थगीत केला. सुवाळ्याची फुडली तारीख रोखडीच संबंधितांक कळीत करतले. ते मेरेन सगळ्या कलाकारांनी ताची नोंद घेवची अशें कला अकादमीक कळीत केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देशभरातल्या वाढत्या तापमानाच्या फाटभुयेर नागरिकांक जतनाय घेवपा खातीर उलो मारला. प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांच्या आंगातल्या उदकाची पातळी तिगोवन दवरपाक तशेंच घराभायर सरतना वांगडा उदक सांबाळपाचोय सल्लो दिला. केंद्रीय अन्वेषण ब्युरोन नीट यूजी 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात आनीक दोगां गुन्हांवकारांक अटक केल्या. हे आदी संस्थेन संबंधित प्रकरणात 13 आरोपींक अटक केल्या. भारतात आता मेरेन इबोला विषाणू वरवीं दुयेंस

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

सप्तकी फोन इन चित्ररंजन 7:10 घेऊन येता श्याम प्रादेशीक खबरो 7:20 जाल्यार मुखेल खबरो आसतल्यो 7:58 कांतारा रातच्या 8 जाल्यार 8:30 पोन्नी हिंदी फिल्मी गितां सदाबहार ह्या कार्यावळी अंतर्गत प्रजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर रातच्या 9 जाल्यार पश्चिमी संगीतांत वॉट्स हॉट रातच्या 9:30 हिंदी खबरापत्र रातच्या 10 आणि 10:05 मागणी गितांचो प्रोग्राम निमणो कार्यक्रम द फील गुडार रातच्या 11:10

0: यशली रूपरेषा आज विद्रोचल्या खरवणची तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
2: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

मराठी गीतांचा हा कार्यक्रम 105.4 मेगाहर्ट्झवर FM रेनबो सेवेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तूच माझी राणी या चित्रपटातलं हे गीत. वसंत देसाई आहेत संगीतकार.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत. श्रोते हो, आता अशोकजी परांजपे यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत आणि स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

वंदना विठणकर यांचं हे बालगीत, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत. आपण ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबो सेवेत.

चाफा बोलेना चाफा चालेना. लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकत आहात एफ एम रेनबो सेवेत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमातली ही शेवटची रचना श्री रामचंद्र यांच्या स्वरात.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. म्हज्या बापायन जनसंघा वरवीं सुरू केल्ले समाज कार्य आजीवन चालूच दवरले. बापाय वांगडा नवी दिल्लीत सेवा तीर्थाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवप

सो शंकर महादेवन यांच्या आवाजातलं हे गीत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबो तुम्ही असाल रेनबो सन्स हे आमचे फेवरेट महाशनो. आधार आणि मोग ह्यो जिणेतल्यो सगळ्यात मोलादी अशो गजाली. पैशाने त्यो विकत घेऊंक मेळनात, पूण तशेंच बळजबरीन मेळूंक शकनात. कोणाच्याय कुशीक निस्वार्थपणान उबो रावप, संकश्टाच्या वेळार ताचो हात धरप आनी परत येवपाची कसलीच अपेक्षा करिनासतना मोग अर्पण करप, हे फक्त खऱ्या अर्थान काळजान गिरेस्त आशिल्ल्यांचेच मनीस करपाक सक्षम आसता. तुमकां कितें दिसता?

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक

0: लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

जी हाँ दोस्तों, उठ रे इंद्रा जाली सकाळ, आर्यन पराडकरांच्या आवाजातलं हे गीत तुम्ही असत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो रेनबो सांजे कारवीत स्टुडिओतल्या घरात 34 मिनटं जायत आले असा. ऐकू रवात आमच्यो कोकणीतल्यो राष्ट्रीय खबरो बरोबर 34 मिनटांचेर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सांज वेळार गंगटॉकांत जावपी सिक्कीम विद्यापीठाच्या सातव्या दिक्षांत सुवाळ्यात मुखेल सोयऱ्यो म्हूण हाजीर रावतल्यो. सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग हे ह्या सुवाळ्याक हाजीर आसतले. ह्या वेळार त्यो 199 विद्यार्थिनी सयत 285 गुणेस्त विद्यार्थ्यांक भांगरा आणि रुप्या पदक भेटयतल्यो. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज भौशीक वितरण वेवस्थेखाला रेशन येरादारी आणि व्यवस्थापन सहाय्य येवजण म्हळ्यार सार्थक PDS चालू दवरपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले,
1: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं.
2: थ्री मेजर रिफॉर्म्स हैव बीन इंट्रोड्यूस्ड इन दिस प्रोग्राम टुडे. फर्स्ट, द गवर्नमेंट विल सपोर्ट द ट्रांसपोर्टेशन कॉस्ट इनकर्ड इन मूविंग फूड ग्रेन्स फ्रॉम लार्ज FCI वेयरहाउसेस इन द स्टेट्स टू फेयर प्राइस शॉप्स अक्रॉस डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स एंड डिविजन्स. सेकंड, देयर वाज अ नीड टू इंक्रीज द रेम्युनरेशन ऑफ फेयर प्राइस शॉप डीलर्स एंड अ डिसीजन हैज बीन टेकन इन दिस रिगार्ड एज वेल. थर्ड, एफर्ट्स विल बी मेड टू मॉडर्नाइज द पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम थ्रू द यूज ऑफ टेक्नोलॉजी.
1: पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं?
0: सर्वोच्च न्यायालयान आज 9वीतल्या विद्यार्थ्यांक उण्यात उण्यो 2 भारतीय भाषा सहित 3 भाषांचो अभ्यास करप सक्तीचे थारायिल्ल्या CBSE धोरणाक आव्हान दिवपी याचिकेची तपासणी करपाक मान्यताय दिल्या. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्ल्या बागची आणि विपुल M. पांचोली यांच्या खंडपीठान केंद्र सरकार CBSE आणि NCERT नोटीस जारी केल्या आणि 2 सप्तका भितर आपले म्हणणे सादर करपाचे निर्देश दिल्यात. सर्वोच्च न्यायालयान आयज वेचणूक आयोगान वेचणूक वळेरीत केल्ल्या खाशेल्या सघन सुदारणा म्हळ्यार SIR प्रक्रियेची वैधताय कायम दवरला. SIR प्रक्रिया मुक्त आणि निपक्ष वेचणुकेच्या घटनात्मक गरजांक मुखार व्हरता असे सर्वोच्च न्यायालयान सांगला. लोकप्रतिनिधित्व कायदो 1950 कलम 324 आणि ताचे खाला केल्ल्या नेमा प्रमाण वेचणूक आयोगाक SIR घेवपाचो अधिकार आसा असो निकाल सर्वोच्च न्यायालयान दिला. मजगती ह्या निकालाक भारतीय जनता पक्षान येवकार दिला. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी कॅनडा भेटीच्या दुसऱ्या दिसा कॅनडातल्या वडील फुडारी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारां वांगडा जायत्यो उचेल्या पावण्यावेल्यो बसका घेतल्यो. द्विपक्षीय सहकार्य आणि घटमूट करप आणि धोरणात्मक मळार गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढवप हो बसकांचो हेत आशिल्ल्याचे ताणी म्हणला. ह्या वेळार ताणी भारत कॅनडा हांच्या मदीं वाढत आशिल्ल्या पूरकतायेविशीं तांचे समपदस्थ मणिंदर सिद्धू वांगडा भासाभास केली. दोनूय वटांनी वर्स 2030 मेरेन द्विपक्षीय वेपार $50 अब्ज मेरेन वाडोवपाच्या सामायीक ध्येयाची परतून पुष्टी केल्या. तशेंच ह्या वर्साच्या निमाणे मेरेन व्यापक अर्थीक भागीदारी कबलात पुराय करपाची वचनबद्धताय उक्तायल्या. ताचे उपरांत दोनूय मंत्र्यांच्या जोड यजमानके खाला भारत कॅनडा गुंतवणूक गोलमेज परिशद जाली. भारत सरकार मुळाव्या साधन सुविधांचो विकास अर्थिक क्षेत्रात सुधारणा व्यवसाय करपाक सोय

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

जी आर सो वेलकम बॅक. रेनबो सन से करवीत तुमका पोरतून एकदा माय मगाचो योकार. कार्यावळ मुखार व्हरता वैशाली सामंत हांचो हो स्वर.

शशांक हरणीच वैशाली सामंतांच्या आवाजात ही सांज सुखाने सजलेली सुंदर शकीत रेनबो सांजे कारवीजा तुम्ही आस्वाद घेतात 105.4 MHz FM रेनबोत. इष्टांनो, अशाच कारणांक लागून सगळ्यांकडल्यान आधार मोग आणि मोगाची केन्नाच अपेक्षा करची न्हय. कारण भायल्यान मनीस कितलोय यशस्वी वा समृद्ध दिसलो तरी तातूंत भितरल्या आत्म्याची गिरेस्तकाय आसा असो ताचो अर्थ जायना. कांय लोकां कडेन भरपूर भौतीक संपत्ती आसता, पूण संवेदनशीलताय, मनीसपण आनी दुसऱ्याच्या भावनांची जाणविकाय खूपच उणी आसता. उरफाटे अशेंय आसात जे स्वताकडेन सामके उणें आसून लेगीत दुसऱ्यांक आदार दिवपाची कसलीच कदर ते सोडिनात. 6:45 वेळ रेनबो सांज हे कार्यवेत येसुदास आणि लता मंगेशकर.

दोस्तों सप्त सुरांचे हे सप्तरी सेम 105.4 MHz FM रेनबो तुम्ही असत भाऊ सांगता सवर 55 मिनिटाचा वेळ आणि रेनबो सांस एक कार्यवित निमणे गीत पुरुषोत्तम पाहिजे.

0: असतो पुरुषोत्तम पैरांचा आवाज. सवर 58 मिनिटं वेळ. वेळ झाला आमच्या मुखेल खबरांचा आणि उपरांत रेनबो सांजे कारवीत एक गीत असलेले मोहम्मद रफी यांच्या आवाजात. बरोबर 7:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आणि 7:10 मिनिटां सावन फोन इन चित्ररंजन हे कार्यक्रम असा तुमच्या खातीर. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.
1: नमस्कार, हांव अक्षता आणि ह्यो आसात कांय मुखेल खबरो. म्हज्या बापायन जनसंघावरवीं सुरू केल्लें समाजकार्य आजीवन चालू दवरलें. बापाय वांगडा नवे दिल्लीन सेवा तीर्थाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवप हो म्हाजे खातीर समाधान दिवपी खीण आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विरोधकांनी वेगवेगळी कथनां तयार करपाचे यत्न केले जाल्यारूय गोंयचे लोक खूब बुद्धवंत आसा आनी सगल्या गजालींचेर बारीक नजर दवरता अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी सांगले. 31 मे सावन मध्यान राती सुरू जावपी नुस्तेमारी

0: वेळेचेर बंदी घाला. हे बंदीचेर खर नदर दवरतले अशें नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी आयज सांगले. कला अकादमी वर्स 2025-26 आयोजीत केल्ल्या मराठी अ आनी ब गट एकांकिका सर्ती वांगडाच राज्य कला प्रदर्शनाचो इनाम भेटवण सुवाळो कांय कारणांक लागून स्थगीत जाला. केंद्रीय बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 खातीर नामांकनां मागयल्यात. भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या गोय भेटीच्या फाटभुयेर दक्षिण गोयचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी जारी केल्ल्या आदेशान 29 मेक दनपारा 3 ते 30 मे मेरेन सांजवेळा 5 मेरेन दाबोळी विमानतळ वाठारान ड्रोन वापरपाक बंदी लागू केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज भौशीक वितरण वेवस्थेखाला राशन येरादारी आनी वेवस्थापन सहाय्य येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. हवामान खात्यान 27 तारखेक गोंया खातीर येलो अलर्ट जारी करून राज्यातल्या कांय वाठारांनी गडगड आनी वीज पडपाची शिटकावणी दिल्या. आयपीएल क्रिकेटान आयज सांजवेळा मोहालीन जावपी एलिमिनेटर मॅचीन सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स हांच्या मदीं सामनो जातलो. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. ह्या अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: जी हो दोस्तों, वेलकम बॅक. बरोबर 7 वरांचो वेळ आणि या खेळाक मोहम्मद रफी यांचा आवाज.

0: तूने
1: जी हाँ दोस्तों, रेनबो सांज हे कारवित मोहम्मद रफी यांच्या आवाजातले हे निमणे पेशकश आशिले. बरोबर 7:05 जायत आयले असं ऐकून रावत आमच्यो इंग्लिशीतल्यान खबरो कांय केल्यातच आनी उपरांत भाऊच्या बालकांव खासा तुमच्या पासत.

0: ऑनलायन स्विकारतात हाची नोंद घेवची अशें केंद्र सरकारान सांगलां. भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या गोंय भेटीच्या फाटभुंयेर दक्षीण गोंयचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी कांय आदेश जारी केल्यात. ह्या आदेशान 19 मेक दनपारां 3 ते 30 मेक मेरेन सांजवेळा 5 मेरेन दाबोळी विमानतळ वाठारांत ड्रोन वापरपाक बंदी लागू केल्या. दाबोळी विमानतळाच्या 2 किलोमीटर वाठारांत ही बंदी लागू आसतली अशें ह्या आदेशान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: कला अकादमीन वर्स 2025-26 आयोजित केल्ल्या मराठी अ आणि ब गट विद्यालयीन आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयीन एकांकिका सर्ती वांगडाच राज्य कला प्रदर्शनाचो 19 मेक जावपी इनाम भेटवण सुवाळो कांय कारणांक लागून स्थगीत केला. सुवाळ्याची फुडली तारीख रोखडीच जैतिवंताक कळयतले ते मेरेन कलाकारांनी ह्या माहितीची नोंद घेवची अशें कला अकादमीन मांगला. स्टोलन या सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय यशा उपरांत या सिनेमा कडेन संबंधित आशिल्ल्या डॉ स्वप्नील साळकार हांणी प्रेक्षक, कुटुंबीय आणि आपल्या पुराय पंगडाचे उपकार मानल्यात. नोव्हेंबर 2019 सुरू जाल्लो हो प्रवास संवसारीक पावण्यार पावला हाची खोस ताणी उक्तायली आणि म्हळे,
2: यू नेव्हर नो द जर्नी ऑफ द फिल्म. फील्स रिअली ग्रेट वेन गॉट एट वेनिस, देन थ्रू मल्टिपल कंट्रीज, देन फिल्मफेअर, देन स्क्रीन अवॉर्ड अँड नाव स्क्रीन रायटर्स असोसिएशन अवॉर्ड. इट फील्स इवन बेटर बिकॉज फॉर द फर्स्ट टाइम यू आर कॉम्पिटिंग विथ द जायंट्स ऑफ द इंडस्ट्री, फिल्म्स लाईक हक, मेट्रो इंदिनो, धुरंधर, अँड टू राईज एज विनर्स अमॉंग्स दॅम इज रिअली अ ग्रेट फिलिंग.
0: आता एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 अशी आसा. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, तांची पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश आणकार करपाचे कसब आसचें. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज भौशीक वितरण वेवस्थेखाला राशन, येरादारी आनी वेवस्थापन सहाय्य येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले,
3: इस प्रोग्राम में 3 बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं.
4: 3 major reforms have been introduced in this program today. First, the government will support the transportation cost incurred in moving food grains from large FCI warehouses in the states to fair price shops across different districts and divisions. Second, there was a need to increase the remuneration of fair price shop dealers, and a decision has been taken in this regard as well. Third, efforts will be made to modernize the public distribution system through the use of technology.
3: Public distribution system ko hum kaise modernize kar sakte
0: hain? हवामान खात्यान 27 तारखेक गोंया खातीर येलो अलर्ट जारी करून राज्यातल्या कांय वाठारांनी गडगड आनी वीज पडपाची शिटकावणी दिल्या. उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यातल्या कांय सुवातींनी सांजवेळा आनी रातच्या वेळार विजेसयत पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान जारी केल्ल्या प्रमाण आयज दोनूय जिल्ह्यांनी हवामान अस्थिर उरतले. 28 मे ते 2 जून या काळा खातीर अजून मेरेन कसली खाशेली शिटकावणी दिवंक नासली जाल्यारूय राज्यांत कांय प्रमाणांत पावस पडपाची शक्यता आसा अशें हवामान खात्यान कळीत केला. इतले मजगती हवामान खात्याच्या माहिती प्रमाण आयज राज्यातले चडशा वाठारांनी पावस पडपाची शक्यताय आसा. खेळ. आयपीएल क्रिकेटान आयज सांजवेळा मोहालीन जावपी एलिमिनेटर मॅचीन सनरायझर्स हैदराबाद आनी राजस्थान रॉयल्स हांच्या मदीं सामनो जातलो. सांजवेळा 7:30 वरांचेर हो सामनो सुरू जातलो. या महिन्याच्या 31 तारखेक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत जावपी खेळांत निमाणी सुवात मेळोवपा खातीर शुक्रारा क्वॉलिफायर 2 सर्तीन जैतिवंत पंगड

गुजरात टायटन्सा आड खेळटलो. आतां खबरो सोंपोवपाच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. म्हज्या बापायन जनसंघा वरवीं सुरू केल्लें समाजकार्य आजीवन चालू दवरलें. बापाय वांगडा नवे दिल्लीन सेवा तीर्थाचेर प्रधानमंत्री मोदी हांची भेट घेवप हो म्हजे खातीर समाधानाचो खीण आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. विरोधकांनी वेगवेगळी कथनां तयार करपाचे यत्न केले जाल्यारूय गोंयचे लोक खूब बुद्धवंत आसात आणि सगळ्या गजालींचेर बारीक नजर दवरता अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी म्हळां. 31 मे सावन मध्यान राती सुरू जावपी नुस्तेमारीचेर बंदी घाला, हे बंदीचेर खर नजर दवरतले अशें नुस्तेमारी मंत्री निलकंठ हळर्णकर हांणी सांगले. कला अकादमीन वर्स 2025-26 आयोजित केल्ल्या मराठी अ आणि ब गट एकांकिका सर्ती वांगडाच राज्य कला प्रदर्शनाचो इनाम भेटवण सुवाळो कांय कारणांक लागून स्थगीत केला. केंद्रीय बायलां आणि भुरगीं उदरगत मंत्रालयान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 खातीर नामांकनां मागयल्यांत. इतल्यान हे खबरापत्र सोंपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.

जी हेलो सो वेलकम बैक फोन इन चित्र रंजन हे कार्य तुमका सगळ्यांक माय मोगाचो योगकार मशाल आमचे कारवी सहभागी जाय तुमका फोन मारात 222-4457 हे नंबरचेर 222-4457

0: जसो कुमार सानू आणि साधना सरगम हांच्या आवाजातले हे सुंदरशे गीत. आणि एकिराक मुखार सगळ्या मुखार कॉल पळया म्हणजे सांगा आता कोण असा तो. हॅलो
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हा नमस्कार, मी विनायक बोलतोय.
0: विनायक, विनायक कुठून बोलताय?
1: सावंतवाडी आंबोली.
0: आंबोली,
1: हो हो.
0: अरे काय चांगला, इतका परिसर चांगला आहे, निसर्गाने वेढलेला. काय करताय तुम्ही तिथे? काय करताय तुम्ही तिथे? अच्छा, सो तिथेच राहत आहे, तिथेच काम करतात? माथेरा. माथेरा, दुसरं दुसरं हिल स्टेशन. मग असं कसं सगळं हिल स्टेशनच, म्हणजे तुमचं गाव हिल स्टेशन, दुसरं काम करण्याची जागा हिल स्टेशन?
1: नाही, कसं इकडे कसं जास्त कोण कसं म्हणत नाही ना गावकडे आंबोलीला.
0: अच्छा.
1: आणि तिकडे कसं मुंबई जवळ पडते, तिकडे येतात.
0: अच्छा. आणि किती माथेरानला गेल्यानंतर किती दिवसात तुम्ही परत गावात येत आहे?
1: माथेरानला येतो दोन महिन्यात. येतो घरी
0: दोन महिन्यात. बर, काय घेऊन येत आहे घरातल्या माणसासाठी?
1: आणतो कपडे वगैरे, चांगल्या वस्तू मिळतात.
0: अच्छा, माथेरानला चांगल्या वस्तू मिळतात.
1: हो, तिकडे कसं गार्डन जेवण असते सगळं चालू जावं फिरायला वगैरे.
0: अच्छा, माथेरान महाग आहे?
1: हो हो, खूप महाग आहे.
0: अच्छा, सो आता कोणतं गाणं हवंय तुम्हाला?
1: मला पुढे पिक्चर मध्ये गाणं पाहिजे होतं.
0: अच्छा,
1: तुमचं मिळणं कधी करत आहे मला.
0: अच्छा, अजय देवगण आवडत आहे तुमचा?
1: हो हो.
0: अच्छा, काय आवडते त्याचं अजय देवगणच ऍक्टिंग आवडते की? अच्छा, बर. हे गाणं खास तुमच्यासाठी. ओके, बर, थँक्यू.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: या तुम्हाला इष्ट जाणे मागला फुल और काट.

0: चला देशानो फोन इंच जाल्यार इंजन हे कार वयता मुखार सगळ्या मुखा वयल्या वळणाचेर आमच्या सांगाता कोण आसा पळय. हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस कोण उलयता? येस आता साहेब कशे आसा? गुड. खंयचे गीत जाय तुमकां? किशोर कुमार. येस ऑलरेडी गीत तुमचे सुरू जाल्ले आसा. ओके थँक्यू. श्रेश्टा तुमी लेगीत फोन मारात 222-444-51 ह्या नंबराचेर फोन इन चित्ररंजन ही कार्यावळी तुमी आसात.

जी हाँ दोस्तों, हिंदी फिल्मी गीतांचे सफरीत तुम्ही आशिल्ले भाऊ सांगता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. आता 7:58 वेळ आमच्यो मुखेल खबरो तुमची वाट पळयता, आनी उपरांत तुमची आमची भेट कातारांच्या परमळांत बरोबर 8:00 वरांचेर.

डायरेक्टर्स आणि जारी केलेल्या आदेशात 29 मे दनपारा 3 ते 30 मे मेरेन सांजवेळा 5 वरांमेरेन दाबोळी विमानतळ वाठारांत ड्रोन वापरपाक बंदी लागू केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज भौशीक वितरण वेवस्थेखाला राशन येरादारी आणि व्यवस्थापन सहाय्य येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. हवामान खात्यान 27 तारखेक गोंया खातीर येल्लो अलर्ट जारी करून राज्यातल्या कांय वाठारांनी गडगड आणि वीज पडपाची शिटकावणी दिल्या. जाल्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच आणकार पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात आणि हे अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2024 अशी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
1: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
0: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
0: 1 जून 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
2: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
4: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
5: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
2: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
6: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
2: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
5: कलात्म गोय
4: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
0: कलात्म गोय.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
0: आकाशवाणी पणजीचं यूट्यूब चॅनल एफएम रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचं यूट्यूब चॅनल FM Rainbow Goa.

हॅलो एम डॉड यांच्या आवाजातले हे गीत आले देवाचे उपदेश आणि कातारांची कारवीत निमणे सुवातेर सी आल्वारीस आणि मॉली हांचा हा आवाज. कातारांची पेशकशीत ही निमणे गीत.

जिहद सोमोली आणि सियालवारी संजावाजातले हे गीत आशिले. आणि ह्या गीता सांगता आयची आमची कोकणी कातारांची कार्यावळ सोपता. 105.4 MHz FM रेनबो तुम्ही आशिले भाऊ सांगता. दर आयतारा रातच्या 8 ते 9 मजगती ऐकून राहत. हॅलो गोयकारा ही कार्यावळ मजे सांगता, अर्थातच भाऊ सांगता ऑन FM रेनबो 105.4 MHz FM रेनबोत दर आयतारा 8 ते 9. हॅलो गोयकारा.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेऊन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात, आमचो नंबर असा 8380071054, नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता। आमचो नंबर 2421285 आनीक 2224457। हॅलो गोंयकारा। दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची। हॅलो गोंयकारा।
2: हॅलो गोंय

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर एम्प्लॉईज सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी भविश्यातले प्रवासाक आकाशवाणीक यश आवडेता. देव बरें करूं.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातले हे गीत आशिले सदाबहार. हे कार्यविधी उपरांत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचं स्वर.